मनसाकार सिमरंत तुझे नर, काम क्रोध मिट्यो जू तिणं, बाचाकार सिमरंत तुझे तिन दुख दृद्र मिट्यो जू खिणं, कर्म कर तो दर्श परस पारस, सर बल भट जस गायो, श्री गुरु राम।